You are listening to 4EB 98.1 FM. The following program is in Marathi language. नमस्कार, आपण ऐकत आहात मराठी आकाशवाणी, आपली वाणी आपली गाणी. रेडिओ 4EB 98.1 FM वर दर गुरुवारी रात्री 9 वाजता ऐकत रहा मराठी आकाशवाणी.

0: अगं पण ती समजी देवाची करणे हाय सहन करायला हवी.
1: हा कसला देव? हा देव नाही खवीस आहे. खवीस?
2: खवीस देवाला?
3: अरे नाही नाही, मी काय सांगतो ऐका ती म्हणू दे खवीस. पण माझं अरे थांबा थांबा, ऐका ऐका आरडू नका. अरे मी काय सांगतो ऐकता का आता? ऐका ऐका आरडू नका. अरे गप्पासा की आपल्या वाडीला भगत होवा की नाही? अरे बोला की हा.

0: राधे, गो राधे। कारण तीस अगं ही दुसऱ्याची बाई माझ्या घरात मी ठेवू कशी?
1: काय म्हणलीस?
0: अगं ही दुसऱ्याची बाई माझ्या घरात मी ठेवू कशी?